0: आप हो कैलाश के वासी, हो गुरुदेव,
1: ओ गुरुदेव
0: महाप्रभु जी,
1: महाप्रभु जी,
0: आप ही ब्रह्मा, यू आर द ब्रह्मा,
1: सी ब्रह्मा,
0: दैट ब्रह्मा हु इज द क्रिएटर्स,
1: ब्रह्मा, který je stvořitel,
0: ब्रह्मा, विष्णु, नो द गॉड विष्णु, many many times many many also like what called be the krishna
1: si bůh vishnu a také ho známe pod jménem krishna
0: aap hi brahma aap hi vishnu aap ho kailas ke vasi and oh gurudev you are also residing in the kailas
1: O Gurudeve, ty také přebýváš na Kailáši.
0: You are residing there.
1: Tam žiješ.
0: Apoho Narad, Apoho Sarad, Apoho Ses, Sukrasi. Apoho Narad, Apoho Sarad, Apoho Ses, Sukrasi. आप हो ध्यानी आप हो ज्ञानी आप हो योग प्रकाशी यू आर इज ब्रह्मा आप विष्णु एंड यू आर कैलाश लिविंग इन द हिमालय इन कैलाश आप हो नारद ऑल्सो यू आर द नारद ऋषि
1: सीता के नारद ऋषि
0: आप हो शारद And Apo Ses Sukrasi. Ses Sukrasi is where this snake, very big, under the ocean. And there where Vishnu is residing.
1: Ses Sukrasi je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And Ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yoga prakasi. Apoho dhyani, o Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Aphi dhyani. You have meditation, you know that, o Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, o Devpuriji.
0: Apoho gyani, you are the knowledge.
1: Si poznání.
0: Apo yog prakasha and you are the light of the yogas.
1: Asi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuriji.
1: To říká Mahaprabhuji Devpurijim.
0: Apo dhyani, apo gyani, apo yog prakasi. आप हो देव सब देवी आप हो सूर्य प्रकाशी यू आर ऑल्सो माय लॉर्ड यू आर द शक्ति
1: मुई पाने से ताके शक्ति
0: एंड यू आर ऑल्सो भक्ति
1: भक्ति
0: देवी
1: भक्ति देवी
0: आप ही सूर्य प्रकाश ओ देवपुरी जी यू आर द सूर्य द सन प्रकाश
1: O Devpuriji, ty jsi také slunce.
0: Apoho vedon ke gyata, apoho bhakt urvasi. Apoho vedon ke gyata, O Mahaprabhuji, you know the Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhuji, ty znáš Vedy.
0: Apoho bhakt urvasi. And all the bhaktas are in our heart.
1: A všichni bhaktové jsou v našich srdcích.
0: Aap ho vedon ke gyata, aap ho bhakt urvasi. Aap ho shant naam ke data, aap ho sat naam ke data. O Gurudev, you are the sat, the truth.
1: O Gurudev, ty jsi pravda.
0: Now, So from that truth name you are the Data, O God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho bhakt urvasi. And you are Gurudev in our heart.
1: A Gurudev jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Aap ho vedon ke gyata. You are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Aap ho bhakt urvasi. Aap ho satnam ke data. And you are the name of the God. Everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Satnam ke data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Aap ho nij svarup ke gyata. And you are that of the gyata, the knowledge, knower.
1: I see znalec.
0: You are the form of the knowledge, gyata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo, om, namo, prabhu, deep, pranama, Brahmanand Urvasi. And about Brahmananji, it is Om Namo Prabhu Deep Pranam. So Om Mahaprabhuji, Prabhuji said, Pranam, salutation. Brahmananda Urvasi, Brahmananda, Brahmananda, Brahmananda. There you are residing, O my Dev Puriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Dev Puriči, můj Gurudeve.
0: Namo, om namo, prabhu dýpaya vinasi, apho brahma, apahi vishnu, apho kelas kevasi, apho narad, apho sarad, apho ses sukrasi, apho dhyani, आप हो ज्ञानी आप हो योग प्रकाशी आप हो देव सब देवी आप हो सूर्य प्रकाशी आप हो ब्रह्म विनिर्वाणी आप हो चहूं आपके वासी चहूं इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर
1: सिर्फ ve všech směrech
0: आप हो वेदों के ज्ञाता आप हो भक्त उर्वासी आप हो सतनाम के दाता आप हो निज स्वरूप के ज्ञाता ओम नमो प्रभु दीप प्रणामा ब्रह्मानंद उर्वासी सत्य सनातन धर्म की देवादि देव अलकपुरी जी महादेव की देवादि देव देवेश्वर महादेव की परम आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की जय सत्य सनातन धर्म स्वामी माधवानंद जी भगवान की सत्य सनातन धर्म की ओम शांति शांति शांति हरि ओम
1: हरि ओम गुरु परमांशी स्वामी महेश्वरानंद गुरुदेव की जय